हर जन वडे वडे वड ऊंचे हर जन वडे वडे वड हर जन वडे वडे वड हर जन वडे वडे वड जो सतगुर मेल मिलाए जो सतगुर मेल मिलाए जो सतगुर मेल मिलाए हर जन वडे वडे वड ऊंचे हर जन वडे वडे वड ऊंचे

कर्म है ब्रह्मय अजीत है पीत है भय गय मानन दान कबरी गय भुजंग प्रयाद शंब नमो सर्वमान्य समाधि निदाने नमो देव देवे अपेखी अपेवे नमो काल काले नमो सर्वकाले नमो सर्वगौणे नमो सर्वभावणे अनंगी अनाथेन्द्र संगी परमाथे नमो पान पाने नमो मन माने नमो चंद्र चंद्रे नमो पान पाने नमो गीत गीते नमो दान ताने नमो नृत नृत्य नमो नाद नादे नमो पान पाने नमो बद भादे अनंगी अनामे समाधि स्वरूपे परभंगी परमाथे समाधि प्रभूते कलंकं विना ने कलंकी स्वरूपे नमो राजराजेश्वरं परम रूपे नमो योग योगेश्वरं परम सिद्धे नमो राजराजेश्वरं परम हृदय नमो सहस्त्रपाणे नमो अस्त्रमाणे नमो परम ज्ञाता नमो लोकमाता अपेक्षीय परमीय भोगीय भुगते नमो योग योगेश्वरं परम युगते नमो नित्य नारायणे गुरुर कर्मे नमो प्रेता प्रेत देवेश धर्मे नमो रोग हर्ता नमो राग रूपे नमो शाह नमो भूप भूपे नमो दान दाने नमो मन माने नमो रोग रोगे नमास्तमी शनाने नमो मंत्र मंत्रं नमो यंत्र यंत्रं नमो इष्टे इष्टे नमो तंत्र तंत्रं सदा सच्चिदानंद सर्वं प्रणासी अनुपे रूपे समातुल निवासी सदा सिद्धता बुद्धता वृद्ध करता दुअर्धार्दंग अगंग उभरता परं परम परमेश्वरं प्रोषपालं सदा सर्वदा सिद्धदाता दयालं अशेदीय पेदीय नामंग कामंग समस्त ब्राजी समस्तास्त दामंग तेरा जोर जाजरी छंद जले हैं थले हैं पीता पे है प्रभु अजुआ दे स पे सै भुजंग प्रयात छंद अगाधे अबाधे आनंदी स्वरूपे नमो सर्वमान्य समास दिन दाने नमास्तवंग नरनाथे नमास्तवंग परमाथे नमास्तवंग गंजे नमास्तवंग पंजे नमास्तवंग काले नमास्तवंग पाले नमो सर्वदेशे नमो सर्वेशे नमो राजराजे नमो सहसाजे नमो सहसाहे नमो महामाहे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोग रोगे नमो सुख सुखे नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीतंग नमो सर्वपीतंग नमो सर्वज्ञानंग नमो परमतानंग नमो सर्वमंत्रंग नमो सर्वयंत्रंग नमो सर्वदृष्टंग नमो सर्वकरेष्टंग नमो सर्वरंगे त्रिपंगी अनंगे नमो जीव जीवंग नमो बीज बीजे अखिजे पिजे समातंग प्रसिजे गर्भालंग स्वरूपे गो कर्मंग प्रणासी सदा सर्वधार दिशदिंग नवासी चरपट चंद दव प्रसाद अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगे जल भोगे जल राजे अटल साजे अखल धर्म कर्मंग सर्वंग दाता सर्वंग सर्वंग पाने सर्वंग माने सर्वंग प्राणंग सर्वंग त्राणंग सर्वंग कर्मंग सर्वंग भुगता सर्वंग जुगता सर्वंग देवंग सर्वंग देवंग सर्वंग पाल काले सर्वंग पाले रूआल शांत प्रसाद आदि रूप अनाद मूर्त अजोन पुरुष अपार सर्व मंत्र मान देव बेवाद उदार सर्व बालक सर्व कालक सर्व गोपन काल जत्र तत्र विराज ही अवधूत रूप साल नाम ठाव न जात जा करु ब्रंग न रेख आदि पुरुष उदार मूर्ति अनाद शेख देश और न पेश जाकर रूपरेख न राग जत्र तत्र दिशा दिशा हुई फैले वन राग नाम काम विहीन पेखत ताम न जाहि सर्वमान सर्वत्र मान सदैव मान तताहि एक मूर्त अनेक दर्शन किन रूप अनेक खेल खेला खेल खेलन अंत को फिर एक देह पेव न जानी जे बेद और कतेव रूप रंग न जात पात सुजानी के जेव परम तात्मात न जात जाकर रूपर जन्म मरण विहीन चक्र बकर फिर जदर जाक मानी प्रतीन लोक चौदां के विख जग जाप जय जाप आदि देवन आदि मूर्त थप सब जय थाप परम रूप विनीत मूर्त पूर्ण पुरुष अपार सर्व विश्व रचय सुयम भवगण भंजन हार कालहीन कला संयुक्त काल पुरुष अधेश धर्म धाम सु परम रहत भूतल खबेश अंग राग नरंग जाके जात पात न नाम गर्भ गंजन दोष भंजन मुक्त दायक काम आप रूप अमी कान सत एक पुरुष अवधूत गर्भ गंजन सर्व भंजन आदि रूप असूत
ਅੰਗਹੀਨ ਭੰਗਨ ਆਤਮਿਕ ਪੁਰਖ ਅਪਾਰ ਸਰਵ ਲਾਇਕ ਸਰਵ ਗਾਇਕ ਸਰਵ ਗੋਬ੍ਰਤ ਪਾਰ ਸਰਵ ਗੰਧਾ ਸਰਵ ਹੰਤਾ ਸਰਵ ਧਿਅਨ ਭੇਖ ਸਰਵ ਸ਼ਾਸਤਰ ਨ ਜਾਣੀ ਜੇ ਰੂਪ ਰੰਗ ਰੇਖ ਪਰਮ ਵੇਦ ਪ੍ਰਾਣ ਜਾ ਕਹਿ ਨੇਤ ਬਾਖਤ ਨਿਤ ਗੋਟ ਸਿਮਰਤ ਪ੍ਰਾਣ ਸ਼ਾਸਤਰ ਨ ਆਵਈ ਬਹੁ ਚਿਤ ਮਦ ਪਾਰ ਛੰਦ ਦਵ ਪ੍ਰਸਾਦ ਮੁਨ ਮਾਨ ਗੁਣ ਗਨ ਉਧਾਰ ਮਹਿਮਾ ਪਾਰ ਆਸਨ ਭੰਗ ਉਪਮਾਨ ਅੰਗ ਅਨੁਭਵ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਨਿਸ ਦਿਨ ਅਨਾਸ਼ਾ ਜਨ ਬਹ ਸ਼ਾਨ ਸ਼ਾ ਰਾਜਾਨ ਰਾਜ ਪਾਨ ਅਨਪਾਨ ਦੀਵਾਨ ਦੀਵ ਉਪਮਾ ਮਾਨ ਇੰਦਰਾਨ ਇੰਦਰ ਬਾਲਨ ਬਾਲ ਰੰਕ ਅਨ ਰੰਕ ਕਾਲਨ ਕਾਲ ਅਨਪੂਤ ਅੰਗ ਆਪਾਪ ਅੰਗ ਘਟ ਮਿਤ ਪਾਰ ਗੁਣ ਗਨ ਉਧਾਰ ਮੁਨ ਗਨ ਪ੍ਰਣਾਮ ਨਿਰਭੈ ਨੇ ਕਾਮ ਅਤ ਦੁੱਧ ਪ੍ਰਚੰਡ ਮਿਤ ਗਤ ਅਖੰਡ ਅਲਿਸਿਆ ਕਰਮ ਅਦ੍ਰਿਸਿਆ ਧਰਮ ਸਰਬਾ ਪ੍ਰਣਾਡਿਆ ਆਣ ਡੰਡ ਵਾਡਿਆ ਜਾਚਰੀ ਸ਼ਬਦ ਦਾ ਪ੍ਰਸਾਦ ਗੋਬਿੰਦੇ ਮੁਕੰਦੇ ਉਦਾਰੇ ਪਾਰੇ ਹਰੀਅੰਗ ਹਰੀਅੰਗ ਨਾਮੇ ਕਾਮੇ ਭਜੰਗ ਪ੍ਰਿਆਦ ਛੰਦ ਜਦਰ ਜਗਰ ਕਰਦਾ ਜਦਰ ਜਗਰ ਹਰਦਾ ਜਦਰ ਜਗਰ ਦਾਨੇ ਜਦਰ ਜਗਰ ਜਾਨੇ ਜਦਰ ਜਗਰ ਵਰਤੀ ਜਦਰ ਜਗਰ ਭਰਦੀ ਜਦਰ ਜਗਰ ਪਾਲੇ ਜਦਰ ਜਗਰ ਪਾਲੇ ਚਤਰ ਜਗਰ ਪਾਲੇ ਜਦਰ ਜਗਰ ਕਾਲੇ ਜਦਰ ਜਗਰ ਪਾਸੇ ਜਦਰ ਜਗਰ ਵਾਸੇ ਜਦਰ ਜਗਰ ਮਾਨੇ ਆਏ ਜਦਰ ਜਗਰ ਦਾਨੇ ਆਏ ਚਾਚਰੀ ਛੰਦ ਨਾ ਸਤਰਾ ਨਾ ਮਿੱਤਰਾ ਨਾ ਪਰਮ

अंधिहेत ज्ञान विहुणी पाय परे मृदार ज्ञानी नचे वाजे वावे रूप करे श्रृंगार ऊंचे कुकर वादा गावा जुदा का विचार मूर